hanya hayo sarawo di porkaham tabo khuna ba di pai kok brok bai kok toma bu ba national democratic alliance ni sangsad bodol ni hati ni koklam salaima wo mongol milon tini sangsad bo bono sangsaja kha koklam salaima wo mantri bo khrok Narendra Modi, Kendra ni Sarastra Mantri Amit Shah, Kasubang Mantri Rasnat Singh na khabui NDA ni ozarok manjaka. Mantri Bokrog Narendra Modi, Skyroot Aerospace ni adong rog bai Bikram 1 rocket ni kaham man mari notei koklam chalakya. Sin beranya thangjak buiha tangkra Bikram Mistri o hakoto ni yaksu buiha mantri huya sunyang bai बखाक दैनी हाकोतोनी हालोकरा खलाइन्यावो जुदा जुदा दिखिलो तुई कोकलाम सालाक्या भारतनी शर्मिला धनकर कॉमनवेल्थ गेम्सो बुरिरोकनी शॉटपुट रांगसाक मेडल मानखा आसेजरते इनर खनाबायखा कोकब्रोक बाय कोकतुमा बुबा अबनियागलो नर खनाय मानै बांग्ला कोक बाय आवै मान बन्दा जतनन पाइथागो हान्य हाय हामबाय ताई दिबोरका हामिया फरै ओ जागानो पासाखा काहाम तोंदी ताई खनाय तोंदी